0: 옛날으로 스페셜. हाँ, बैंक अकाउंट डिटेल्स, केवाईसी का की, हत निम्स कोडी.
1: यारो?
0: बैंक, केवाईसी अपडेट का की अकाउंट नंबर पिन हागु ओटीपी के लिए दरो.
1: नियो कोड बिट्रा? नमा पर्सनल विषय गड़नो यारी को शेयर मार दे दगा, नमा बैंक अकाउंट डिटेल्स याके शेयर मार ली?
0: स्मार्ट गर्ल.
1: ನೆನ್ ಪಿರ್ಲಿ ಮಾಮಾ, ಡಿಜಿಟಲ್ ವಹಿವಾಟುಗಳಿಗಾಗಿ ಯಾರಿಗೂ ನಿಮ್ಮ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಕೌಂಟ್ ವಿವರಗಳನ್ನು ನೀಡಬೇಡಿ. ಓಟಿಪಿ ಮತ್ತು ಪಿನ್ ನಂಬರ್ ಯಾವತ್ತೂ ಕೊಡಬೇಡಿ. ಯಾವತ್ತೂ ಭರವಸೆಯ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಅನ್ನೇ ಉಪಯೋಗಿಸಿ.
2: ಆರ್ಬಿಐ ಹೇಳುತ್ತೆ, ಡಿಜಿಟಲ್ ಬಳಸಿ ಸುರಕ್ಷತೆಯೊಂದಿಗೆ.

सुखच्छा ऐकोप्यानो कोंगनीनात कार्यक्रमात आव लिडिया रॉड्रिगस उजरे कोंगनीनात कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पोईलिंगीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल रेगस गैलेले जावन साथ प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

हसमुख लेंगेत, साहित्यी लॉयड रेगो आणि रोशन क्रास्ता, संगीत विनिल वेगस, गायलेले जावना साथ प्रज्योत डेसा, गीत चिंतनान येताय.

या गीता सवें आईचिये कार्यक्रम संपयता मुकल्या कोंगनीनाथ कार्यक्रमान मेळता. परत एक पटी देव बरे करू. येदळवर एक कोंगणी पदा कोंगनीनाथ कार्यक्रम ऐकून असल्यात. ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM. हे जनमनाचे नाद तरंग.